ते देवा शांतिदा पुष्टिदा वरदाभीष्टदा संकल्प सिद्धिदा भवन्तु मित्तयेव अहं वसौ पवित्रमसि सदारं वसौ पवित्रमसि सदारं देवद्वासविदा वसौ पवित्रेण सुदयाने शुभामे काम दुःख स्वाहा ॐ लक्ष्म्यै स्वाहा ॐ

ओम य इंद्राय स्वाहा, ओम अग्नये स्वाहा, ओम दक्षिणे यमाय स्वाहा, ओम नैऋतये नैऋतदेवाय

0: Čehi.
1: Cipele van, jagja šale, molim vas, nemojte u obući dolaziti.
2: Kdor hoće gre lahko tam noter upravo čez vrata. Bomo odprli, če bo dež. Znači, možete iti unutra u upravo u zgradu, ako bude kiša. Ili u kantinu dole. U kantinu gre ste lahko, ali pa tle, kad ste po drevesi, da vas ne bo dež ujel.
3: Yeah, yeah, we are starting, yeah.
4: ॐ हरे ॐ मधुवादारिदाय दै मधुक्षरन्दुसिन्धवं मार्द्वैनसन्दौकदै स्वाहा ॐ मधुनक्तं मुदौषसौ मधुमनपार्थिमृषदजांसि मधुद्यौरस्तु मे पिता स्वाहा ॐ मधुमानो वनस्पतय मधुमान अस्तु सूर्य स्वाहा हरे ओम रेडी ऋजं वाजं प्रपद्ये मनोजजो प्रपद्ये साम प्राणं प्रपद्ये चक्षुसौदं प्रपद्ये वागोजसौजमयि प्राणापानौ स्वाहा ॐ जन्मे चतुरं चक्षुषौ हृदयस्य मनसौ वादीतृणं बृहस्पतिर्मे दधातु स्वाहा ॐ सन्नो भवतु पुण्यशीयस्पति स्वाहा ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न